0: दस बच्चे
1: सायुवाक तीस खांचान साने काउन काउन पांग प्रसिद्ध मवालिक दादोस साने रखायु साने बच्चे कप्तिन्या
0: ने निका